नमस्कार श्रोते हो, निसर्गाच्या मधुर सुरावटीमध्ये सजलेला आजचा वन महोत्सव विशेष कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मी डॉक्टर सुवर्णा लपालीकर हरित स्वागत करते. मंडळी, सध्या सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात छान गारवा पसरला आहे, पण मात्र या गारव्याचा आनंद घेताना अनेकांना आठवतच असेल गेल्या महिन्यात आलेलं एसीचं वीज बिल. मंडळी, जून 2026 हा भारतात 1901 नंतरचा 5वा सर्वाधिक कोरडा जून महिना ठरला. देशभरात सरासरीपेक्षा सुमारे 40% कमी पावसाची नोंद झाली. ही केवळ हवामानाची आकडेवारी नाही, तर निसर्गाने दिलेला एक गंभीर इशारा आहे. कारण निसर्ग आपल्याशी शब्दात नाही, तर वातावरणातील बदलातून संवाद साधत असतो. त्या संवादाचा अर्थ समजून घेणे आणि पर्यावरण संवर्धनासाठी कृती करणे ही आजच्या काळाची गरज आहे. याच भावनेतून दरवर्षी 1 ते 7 जुलै हा कालावधी वन महोत्सव म्हणून साजरा केला जातो. वृक्षारोपण, हिरवाईचे संवर्धन आणि निसर्गाशी असलेले आपले नाते अधिक दृढ करण्याचा हा एक राष्ट्रीय संकल्प आहे. मंडळी, 1950 साली भारताचे तत्कालीन केंद्रीय अन्न व कृषी मंत्री डॉक्टर के एम मुन्शी यांनी सुरू केलेला वन महोत्सव आज पर्यावरण संवर्धनाचा एक महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रम बनला आहे. झाडे लावणं जितकं महत्त्वाचं, तितकंच मुलांना लहानपणापासून निसर्गावर प्रेम करायला शिकवणंही गरजेचं आहे. तर ऐकूया खास आपल्या लहान मित्रमैत्रिणीसाठी एक सुंदर बालगीत. शब्दरचना कवयित्री शांता शेळके यांची आणि स्वर आहेत सुषमा श्रेष्ठ यांचे.

हे सुंदर बालगीत सुषमा श्रेष्ठ यांच्या स्वरात आत्ताच आपण ऐकलं. शब्दरचना होती शांता शेळके यांची. श्रोते हो, हे गाणं ऐकलं की आपण सगळेच क्षणभर बालपणात जाऊन पोहोचतो, नाही का? आणि मुलांनो, जुलै महिना सुरू झाला आहे, शाळा आणि अभ्यासही सुरू झाला आहे. पण अभ्यासासोबत एक छोटंसं काम नक्की करा, एक झाड लावा, त्याची काळजी घ्या आणि रोज थोडा वेळ निसर्गाशी मैत्री करा. मोबाईलपेक्षा हा आनंद कितीतरी सुंदर असतो हे बघा. श्रोते हो, काहीही अपेक्षा न ठेवता सतत देत राहणारा हा निसर्ग आपल्याला आईच्या मायेचा स्पर्श देतो. म्हणूनच आई आणि निसर्ग दोघेही निरपेक्ष प्रेम करतात, जपतात आणि समृद्ध करतात. या मातृत्वाच्या भावनेला शब्दबद्ध करणारी स्वरचित हृदयस्पर्शी कविता ऐकूया. सादर करीत आहे श्रीमती ज्योत्स्ना गदेवाडीकर इंदूर. आकाशवाणीच्या वतीने त्यांचं मनःपूर्वक स्वागत करते.

आई नुसतंच नाम नसतं, एक गजबजलेलं गाव असतं. आई नुसतंच नाम नसतं, एक गजबजलेलं गाव असतं. आई म्हणजे देवाचं दुसरं रूप. आई म्हणजे देवाचं दुसरं रूप, मायेचा अखंड वाहणारा रूप. बाळाच्या एका हाकेसाठी निजत नाही रात्रभर. बाळाच्या एका हाकेसाठी निजत नाही रात्रभर. स्वतः उपाशी राहूनही बाळास वाढते ताटभर. चुकलं कितीही तरी जवळ घेते. चुकलं कितीही तरी जवळ घेते. रागावते पण मायेने समजावते. थकली तरी थांबत नाही. संकटातही डगमगत नाही. तीच घराची शक्ती, तीच घराची भक्ती. तीच घराची शक्ती, तीच घराची भक्ती. तिचेच चरण सर्वोपरी या जगती. वय झाल्यावर कळत तिचं असण म्हणजे काय असत. वय झाल्यावर कळत तिचं असण म्हणजे काय असत. आपण जग जिंकायला निघतो तेव्हा तिचा आशीर्वाद पाठीशी असतो. दुर्लक्ष केलेल्या तिच्या शब्दांना, दुर्लक्ष केलेल्या तिच्या शब्दांना अनुभवानंतरच अर्थ येतो. तिथं

0: हसते पण थांबत नाही, दुखतं पण दाखवत नाही, मुलांसाठी राबणारी स्वतःचे स्वप्न विसरून जाते, मुलांसाठी राबणारी स्वतःचे स्वप्न विसरून जाते। आई फक्त नाते नाही, आई फक्त नाते नाही, ती संस्कार आहे, आधार आहे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर, आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तिचीच शिकवण तारणार आहे। तिच्या सुरकुतलेल्या हातात माझं बालपण दिसत, तिच्या सुरकुतलेल्या हातात माझं बालपण दिसत। आता केवळ एकच इच्छा, आता केवळ एकच इच्छा, तिच्या कुशीत डोकं ठेवून थोडा वेळ बसावं निवांत, थोडा वेळ बसावं निवांत।
1: आईच्या निस्वार्थ प्रेमाचा हळवा स्पर्श या कवितेतून अनुभवता आला। इतक्या सुंदर भावनेने सादर केल्याबद्दल श्रीमती ज्योत्सना गदेवाडीकर इंदूर यांचे मनःपूर्वक आभार। श्रोते हो, निसर्ग फक्त जगवत नाही तर जगणंही सुंदर बनवतो। निसर्ग आपल्याला संगीताचीही सुंदर देणगी देतो। डमरू, वीणा, बासरी अशी अनेक वाद्य निसर्गातूनच तर आली आहेत, त्यातही बासरी हे एक आगळं वेगळं वाद्य। साध्या वेळूपासून तयार झालेली ही बासरी कलाकाराच्या श्वासाने जिवंत होते आणि तिच्या सुरातून निसर्गाचं मधुर संगीतच जणू उमलतं। सुरेल बासरीच्या विश्वात घेऊन जाण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ बासरीवादक श्री सलील दाते इंदूर। अनेक वर्षाच्या साधनेतून त्यांनी आपल्या बासरी वादनाने रसिकांची मनं जिंकली आहेत। त्यांच्याशी साधलेला हा खास संवाद आता ऐकूया।

0: सर्वप्रथम आकाशवाणीच्या वतीने मी आपलं मनापूर्वक स्वागत करते. प्रत्येक कलाकाराच्या यशामागे प्रेरणेची एक सुंदर कहाणी असते. सर्वप्रथम आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल, आपला संगीत प्रवास नेमका कसा सुरू झाला आणि बासरी हेच वाद्य का निवडलं.
1: जसं आपल्या शास्त्रामध्ये असं लिहिलंय ना की शिष्य तयार झाला की गुरु आपल्या आप त्यांना भेटतो, तसंच माझ्याबरोबर काय झालं की मी आधी लहानपणी थोडासा इंटरेस्ट होता त्याच्यात आणि तबला शिकायला सुरू केला आणि काही वर्ष तबला शिकलो, एक 5-6 वर्ष. आणि त्यानंतर घरच्यांनी व्हायलिनकडे मला प्रेरित केलं की तू व्हायलिन शिक, म्हणून त्यावेळेस व्हायलिन खूप तेव्हा ते प्रचलित होतं वाद्य. तर मी व्हायलिनकडे श्रीकृष्ण संगीत महाविद्यालयात ॲडमिशन घेतली, त्याच्यात मी एम ए केलं. आणि जसं मी म्हटलं ना की गुरु भेटतात, तर त्याच दरम्यान मला व्हायलिनचे गुरु आमचे जे तागडे साहेब आहे, पंडित रमेश तागडे, तर त्यांच्याकडे ते आपल्या आपच मी खेचला गेलो जसं म्हणतात ना. आणि काही वर्ष व्हायलिन मी रेडिओतून व्हायलिन वाजवला ग्रेड मिळवून. आणि काही वर्ष वाजवता वाजवता एकदा काय झालं की एका कार्यक्रमात आम्ही डॉक्टर एन राजा म्हणून खूप प्रसिद्ध व्हायलिन वादिका आहेत, तर त्यांच्या एका कार्यक्रमात आम्ही सोबत होतो. आणि त्यावेळेस काय झालं की पंडित रोनू मुजुमदार यांचा पण कन्सर्ट आमच्याच लागूनच होता आणि डॉक्टर एन राजा यांनी सांगितलं की हा मुलगा खूप छान आहे, व्हायलिनही वाजवतो आणि याच्या मनात एक संगीत असं आत्म्यामध्ये याच्या, म्हणजे तर तुम्हीला काहीतरी गाईड करा असं काही. आणि त्यांनी हे पण सांगितलं की थोडी बहुत बासरी अशी वाजवून घेतो म्हणजे घरी अशी प्रॅक्टिस म्हणून. तर त्यांनी मला एक बासरी दिली त्यांच्याकडची. आणि त्यानंतर काय झालं की त्या बासरीमध्ये काय असतं की एक लेफ्टी आणि राईटी दोन चालतं, म्हणजे एक उजवीकडे पकडतात एक डावीकडे पकडतात. तर ते लेफ्टी आहे, तर त्यांनी त्यांच्या ज्या बासरी होती त्याच्यातनंच एक मला उपहारसारखी दिली आशीर्वाद म्हणून, तर ती मी घेतली. आता मी ती जी घरी आणली ते माझ्याकडनं काही वाजले ना, कारण की मी रायटी, त्यामुळे काय झालं मला एक ध्यास लागला की कशी वाजत नाही. तर ती वाजवता वाजवता काय झालं की मग त्याच्यातलं ते कळलं, मग मी रायटी घेतल्या बासऱ्या आणि मग ते केव्हा टर्न झालो मलाच कळलं नाही. म्हणजे जसं की आपण म्हणतो ना की जसं गुरु आपल्याप भेटला, तसं त्या वाद्यानेच असं आपल्याप निवडल्यासारखं झालं ते. आणि हळूहळू व्हायलिन कमी होत गेलं आणि मग मी बासरीकडे सतत अभ्यास सुरू केला. तसं पाहिलं ना म्हणजे शिक्षण व्हायलिनमध्ये एम ए बरं, जे गोल्ड मेडल वगैरे मिळालं ते

0: रायगड संगीत विश्वविद्यालयातून ते व्हायलिनमध्ये आहे. आणि माझं जे सध्या आता मी जे परफॉर्मिंग आर्टिस्ट म्हटलं ना, तर नाव म्हणा किंवा असं, तर ते बासरीमध्ये जास्त झालं, कारण की वर्षापासून आता बासरीच वाजवतो ना.
1: गुरूंकडून मिळालेला असा कोणता अमूल्य धडा आहे जो आजही आपल्या प्रत्येक सादरीकरणात सोबत असतो?
0: वा, हा प्रश्न इतका सुंदर आहे की तुम्हाला एक स्टुडंटची मनस्थिती कळेल त्यातून. तो प्रसंग असा आहे की कॉलेजच्या दरम्यानच, म्हणजे माझं ते एम ए 82-83 समथिंग कुठेतरी ते पूर्ण झालं, आणि मी सर्टिफिकेट आणि गोल्ड मेडल ते दोन्ही घेऊन सीधा गुरुजींकडे गेलो. त्यांच्या पायावर ते प्रमाणपत्र वगैरे ठेवलं. मनात असं होतं की एम ए म्हणजे मास्टर ऑफ म्युझिक. आता मास्टर ऑफ म्युझिक जे आहे ना, ती शेवटली डिग्री आहे कोणत्याही विधेतली. आणि लहान मुलाला कसं वाटतं, आता मास्टर ऑफ म्युझिक झालं म्हणजे एक असा थोडासा असा कॉलरवर झाल्यासारखा एक अहंकार निर्माण होतो की अरे माता मास्टर ऑफ म्युझिक झालं म्हणजे मला सगळंच आलं की आता काय आणखीन, म्हणजे त्याच्या संगीतात असं काही राहिलेलं नाही आता डिग्रीमध्ये. तर हा असा विचार सगळे मनात होते आणि गुरुजींकडनं खूप शाबाशी वगैरे मिळणार आणि की मोठी कामगिरी केली वगैरे असं. त्यांच्याकडे गेलो, पायावर ते ठेवलं. हा त्यांनी काय म्हणा बापा, त्यांनी पाठ थोपटली आणि एकच वाक्य बोलले की सरील हे आता खूप छान झालं, तुझा हा परीक्षेचा तंटा आता संपला, कारण की ते अभ्यास परीक्षेच्या हिशोबाने करावाच लागतो, तर तो तंटा संपला म्हणे आता आपण संगीत शिकायला सुरू करू. म्हटलं आता सुरू करू म्हणता ते, तर म्हणजे तो जो एक इम्पॅक्ट होता त्यांच्या बोलण्यातून, तो सगळा अहंकार असा विरघळला गेला. त्यावेळेस असे शहारे आले आणि तेव्हा महत्ता कळली की आपण जे विचार करतोय ते तसं नाहीये, ह्याच्यात काहीतरी खूप पुढे साधना करावी लागणार आहे आणि तेवढं सोपं ते जसं आपण समजतो तसं नाही आहे हे त्या क्षणी कळलं. आणि तेव्हापासून खरं समजवतो एक आदर निर्माण झाला गुरुबद्दलही आणि या विधेबद्दलही, की ही जी संगीतविधा अशी जसं परमात्माचे स्वर कसे असतात, म्हणजे हे दैवी स्वर आहे, तर ह्याला भौतिकरित्या आपण प्राप्त नाही करू शकत, ते दैवीरित्या गुरुजींच्या आशीर्वादांनी ते तसंच प्राप्त होऊ शकतील.
1: एकाच कार्यक्रमात भावगीत, अभंग आणि नाट्यगीत सादर करताना वादन शैलीत आपल्याला काही विशेष बदल करावे लागतात?
0: तसं पाहिलं तर करावे लागतात, कारण की काय आहे, आता संगीत ऍज अ होल म्हणजे ते स्वरांची जमावट आहे. म्हणजे जसं आता साहित्य कसं असतं, साहित्य म्हणजे कसं शब्दांचं संतुलन, शब्दातून नुसते शब्द म्हणजे साहित्य नाही आहे, शब्दातून ते भाषा आणि भाषेचं संतुलन ते साहित्य आहे. नाही आता हे पर्यावरण पा काय, प्रकृतीचं संतुलन म्हणजे पर्यावरण, ते जे बाकीचं संतुलन असलं तरच ते व्यवस्थित चालू राहणार आहे, त्याच्यात इकोसिस्टम आहे. तसंच संगीत म्हणजे काय, सुरांचं संतुलन. आता संतुलन करता कसे, ते जे स्वर सगळे व्यवस्थित जमावेच लागतात ना. आता संगीतामध्ये या विधा आहेत कशा वेगळ्या वेगळ्या, म्हणजे एक ब्रांचेस आहे असं. संगीत तर एकच आहे पण त्याचे प्रकार आहे. आता कसं, एक क्लासिकल संगीत आहे, क्लासिकल म्युझिक आहे म्हणजे रागदारी, पक्की रागदारी, मग ठुमरी अंग त्याचा थोडासा लाईट, मग नाट्यगीत त्याच्यातूनच निघाले, कारण की ते स्वरांची जमावट आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारची, तर त्यांचे अंग वेगवेगळे असतात. म्हणजे जसं आता क्लासिकलमध्ये जे अंग असतात किंवा जे रागदारी आणि ज्या स्वरांची जमावट असते त्याच्यामध्ये काय एक स्पेसिफिक, जसं आपण आरोह अवरोह म्हणतो रागांचे, त्यांचा एक रचना असते. तर तो राग म्हटला म्हणजे त्या रागाचे जे स्पेसिफिकेशन्स आहे त्याच्यातूनच तुम्हाला ये जा करावी लागणार आहे आणि गुंफण त्यांची आपसात होते. तर त्यावेळेस त्याचा त्या प्रकारात जे लागणारे सुरांची जमावट आहे त्याचा अभ्यास तो एक वेगळ्या प्रकारचा असतो. आता त्यातूनच समजा ठुमरी निघाली, आता ठुमरी कशी, ठुमरी म्हणजे सगळा त्याचा आधार तोच, पण काही ज्या हरकती आहे आणि काही जे त्याचे असे कोण असतात त्याला ते वेगळ्या वेगळ्या प्रकारे दाखवावे लागतील, तर त्याला थोडंसं ते टिल्ट करतात आणि एक वेगळ्या प्रकारचे काही अलंकार असतात ते असे प्रॅक्टिस करावे लागतात. तर त्याच्यामुळे ते नाट्यगीतात म्हटलं जातं पहा, मराठी नाट्यगीत खूपच समृद्ध आहे आणि ते पाहिलं तर क्लासिकलचा खूप आधार आहे त्या गीतांना. म्हणजे ते ठुमरी आणि जसं सिनेमातले हिंदी गीतं किंवा भावगीतं गझल, तर गझललाही थोडा क्लासिकलचा अंदाज आहे पण नाट्यगीतांना तर खूपच आधार आहे त्याचा. तर नाट्यगीत

0: भेटलं ना तर तुम्हाला ते सगळं ते क्लासिकल मधलं जे हरकती आणि जो ते असतात ते त्याच्यात आठवावे लागतात ना, मानवतात
1: म्हणजे हिंदी चित्रपट गीत आणि
0: वेगळे नाही
1: संगीत आणि भावगीत म्हणजे ह्याच्यामध्ये वाजवताना अंतर येतो का?
0: हो थोडस अंतर येतो, त्यांच्या ठेवणीत येतो म्हणजे.
1: तर हे जास्त इझी वाटत की
0: नाही? असं काही नाही, ते बा असं कठीण सगळं असते. हे बाप कसं आहे, प्रस्तुती म्हटली म्हणजे त्याच्यात काहीतरी तर आहे ना. सिनेमाचं गीत म्हटलं किंवा भावगीत म्हटलं म्हणजे काही त्या रागदारीपेक्षा खालच्या पातळीवर असं काही नाही, ते त्याचंच एक सार आहे. आणि त्याच्यातून उलट ते कठीण याच्या करता असतं की ते कसं एक सामान्य लोकांकरता त्या भावना त्यांच्यापर्यंत पोचवायला ते गीतांचं जे लिरिक्स असतात त्याला व्यवस्थितरित्या बांधतात संगीतकार लोक. त्यामुळे ते तसं वाटतं की असं सोपं म्हटलंय, पण ते जेव्हा आम्ही वाजवतो किंवा कोणी गात तेव्हा ते कठीण असतं. पण असं नसतं तर समजा आता सिनेगीताचं तुम्ही म्हटलं, मोहम्मद रफी आहेत, लता ताई आहेत, आशा ताई आहेत, किती लोकांनी असे वेगवेगळ्या प्रकारचे गाणे म्हटलेले आणि आता त्यांचे गाणे ऐका आणि आता हे जे समाजात आहे ते लोक त्याला फॉलो करतात किंवा म्हणतातही, पण त्यांच्यामध्ये फरक वाटतो ना पहा. पण ते अगदीच असं सरळ असतं, सोपं असतं तर मग कोणालाही म्हणता आलं असतं, पण म्हणता नाही येत म्हणजे त्याच्यात तेवढंच ते समृद्ध तेवढंच आहे. उलट कधी कधी कठीण वाटतं कारण की काय रागदारीमध्ये एक आपल्याकडे खयाल संगीत आहे म्हणजे, तर ते आपल्या इमॅजिनेशन जसं असतं कल्पनाशीलता तसं तो राग वेगळ्यावेगळ्या प्रकारांनी आपल्याला गुंफता येतो, स्वरांची उतार चढाव ते सगळं. आणि ह्याच्यामध्ये कसं आहे स्पेसिफिक जे त्यांनी संगीतकारांनी जी धून बनवून ठेवली त्याला फॉलो नाही केलं तर ते भावना व्यक्त नाही होत, गीत बिघडतं, गाणं बिघडून जातं. तर त्यामुळे आणि उलट मी म्हणतो की वाद्यावर जास्त कठीण आहे गाण्यापेक्षा, कारण की ते शब्द नसतात वाद्यात, मग ते भाव व्यक्त करायला काहीतरी वेगळं एक टेम्परामेंट त्या वाद्याचं जे अंग असतं त्याला ठेवावं लागतं, तेव्हा ते होतं. म्हणजे
1: वेगवेगळ्या मंचावर सादरीकरण करताना प्रेक्षकांच्या प्रतिसादात आपल्याला काय वेगळेपण जाणवतं?
0: नाही वेगळेपण काही नाही पहा, श्रोता प्रथम म्हणजे आपण म्हणतो ना तर श्रोता श्रोताच असतो. फक्त आता तो क्लासिकल संगीतचा कार्यक्रम असेल तर त्याला ते जाणकार श्रोता एकत्र होतात, लाईट कार्यक्रम असेल तर त्याला म्हणजे क्लासिकलला श्रोता तर येतातच येतात पण एक सामान्य श्रोताही त्याच्यात जुळतात. कारण की शास्त्रीय संगीत कसं आहे ते थोडंसं म्हणजे ज्याला आवड आहे किंवा त्यांनी खूप ऐकलेलं त्यालाच ते थोडंसं कळतं. आता रागांमध्ये कसं मी म्हटलं ना हरोहरो स्पेसिफिकेशन असतात, तर आता ते स्वर माहिती नसले तर ओव्हरऑल आनंद सगळ्या श्रोतांना एकसारखाच येतो आणि त्यांचा प्रतिसादही कलाकारावर तसाच मिळतो. पण श्रोतांच्या मनात किती जातं त्याच्यात त्याच्यावर निर्भर असतं ते. तर क्लासिकलमध्ये जर जाणकार असले तर ते जास्त त्यांना आनंद येतो, लाईट सामान्य श्रोता कसे त्यांना सगळं ओव्हरऑल आवडतं तर त्यांना मजा येतो. पण त्यांचा प्रतिसाद हाच खरा कलाकाराचा रिवॉर्ड म्हणा तुम्ही.
1: आजच्या तरुणांना पटकन यश हवे असते पण संगीत ही संयमाने करायची साधना आहे, अशा नवोदित कलाकारांना आपण काय संदेश द्याल?
0: बस साधना म्हटली म्हणजे त्याच्यात सातत्य आलंच आलं. पुष्कळ तरुण लोक याच्यामध्ये कॅरियर का बनवतात हे म्हणजे त्यांच्यामध्ये एक आता झालं आहे की हे आपलं शास्त्रीय संगीत जे आहे ते एक धरोहर आहे आपली आणि आपल्याला पुढे न्यायची आहे, समाजात जागृती आलेली आहे. मध्ये मध्ये थोडा काही काळ गेला होता की ते थोडंसं असं विमुख झाले होते लोक ते प्रसिद्धीच्यामुळे, कारण की कोणती कला कशी आहे एक सातत्य आल्याशिवाय सतत साधना झाल्याशिवाय त्याचं फळ नाही मिळणार. तर तुमचं अजून तेवढं प्रॅक्टिस झालेली नाही आहे, रियाज झालेला नाही आहे, तर ते जेव्हा तुम्ही मंच प्रस्तुती कराल ना तर त्याच्यात भक्कमपणा नाही येणार, त्याच्यात एक स्ट्रॉंगनेस नाही येणार, तर ते किती दिवस चालणार मग? तर तुम्हाला आज प्रसिद्धी मिळेल, आपण पाहतोच किती कलाकार वर एकदम येतात व एकदम चालले जातात, तर त्याचं कारण काय? त्याच्यामागे तो जो रियाज आहे त्याची कमी असते. म्हणजे काही तुम्ही जर जुन्या लोकांचे जे हे वाचले स्मरण तर त्याच्यात त्यांनी म्हटलं की काही काही लोकांना गुरुजींनी असं सांगितलं की तू 20 वर्षापर्यंत कुठे गायचंच नाही दुसरीकडे. म्हणजे किशोरीताईंचं सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये ते असं की मला कुठे जुने लोक गाऊच नव्हते त्यात की तू तयार झाल्याशिवाय प्रेझेंटेशन करायचंच नाही. आणि आजकाल तर काय थोडं शिकलं नाही शिकलं तर आधी प्रेझेंटेशन करायचं. तर त्यांना माझं असं म्हणणं आहे की ही साधना म्हणूनच ह्याला म्हणजे तुम्हाला स्वीकार करावी लागेल आणि प्रसिद्धी आपल्या मिळेल. त्याच्यामागे

0: नका, कारण की काय होतं की टाळ्यांनी कधी कधी एक भ्रम होतो कलाकाराला की मी आता खूप चांगला वाजवायला लागलोय, आणि जेव्हा हा भाव येतो ना तेव्हा पुढची आपली प्रगती असते ती थांबायची शक्यता असते. कारण की तुम्ही साधना करणार केव्हा, जेव्हा काहीतरी आणखीन आहे आणखीन आहे, म्हणजे आपल्याला आणखीन हा कसा सागर आहे ते आपण म्हणतो ना, ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्छते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेव अवशिष्यते, म्हणजे पूर्णातनं पूर्ण निघाल्यासारखं आहे. तर हे संगीताचं जसं एक थेंब जरी म्हटला ना तरी तो येतो कसा, त्या पूर्णातनच येतो, म्हणजे ते असतो पूर्णच. पण असा थेंब म्हणतो म्हणून आपल्याला असं वाटतं की खूपच छोटा असा तर मी तर काही पण करून घेईन, पण तेव्हा त्याच्यात जेव्हा त्याचे जे कंटेंट जे घुसतो तेव्हा त्याचं जे प्रकृती आहे आणि सागराची प्रकृती आहे ती एकच आहे, कारण त्यातला तो थेंब आहे. तर थेंब म्हटला तरी तो असतो तो पूर्णच. म्हणून ती साधना जशी सागरा करता ती साधना म्हणजे सागरासारखी साधना तीच थेंबात उतरणार आहे. म्हणजे असं वेगळं नाही करू शकत की तुम्ही साधना कट केली थेंब म्हणून, तसं नाही. तर सतत साधना हीच एक, आणि त्याबरोबर गुरुजींचा आशीर्वाद, म्हणजे एक चांगले भाग्य जर गुरु चांगला भेटला गेला तर काही चांगलं करू शकतात, आणि प्रसिद्धी आपल्या मिळते, त्याच्याकडे धावायची गरज नाही.
1: शब्दांपेक्षा सूर अधिक बोलके असतात, त्यामुळे या सुंदर मुलाखतीचा समारोप आपल्या बासरीच्या मधुर सुरांनी व्हावा अशी आमच्या सर्व श्रोत्यांची इच्छा आहे. एखादा आवडीचा राग किंवा सुरेल धुन आपण सादर कराल का?

आपल्या अमूल्य वेळेबद्दल, मनमोकळ्या संवादाबद्दल आणि बासरींच्या मधुर सुरांनी आमचा कार्यक्रम समृद्ध केल्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आपले मनःपूर्वक आभार. आपल्या पुढील संगीत प्रवासासाठी हार्दिक शुभेच्छा.

वाह, अबीर गुलाल उधळीत रंग या सुंदर अभंगाच्या सुरांनी क्षणभर आपल्याला जणू पंढरपूरच्या वारीतच नेऊन उभं केलं. श्रोते हो, कार्यक्रमाची सांगता करण्यापूर्वी 30 जून 2026 रोजी वृद्धापकाळाने निधन झालेल्या मराठी रंगभूमीतील ज्येष्ठ दिग्दर्शिका

आणि अभिनेत्री विजया मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया. जाता जाता एकच संदेश, निसर्गाचा गारवा कोणतंही वीज बिल मागत नाही, म्हणून एक झाड लावूया ते जगवूया. या संदेशासह मी डॉक्टर सुवर्णा लपालीकर आपला इथेच निरोप घेते. चला तर संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया आणि ऐकूया गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्वरातील हा सुंदर अभंग.